सारे सारे सारे पानी सारे मा वारे सारे मा पानी सा पानी सा मा पानी सा सारे मा पानी सा नी पा वारे सा रे सारे सानी सानी सारे नी सानी रे रे रे सारे सानी सारे मा सारे सा मा वारे सारे मा पारे पा वारे सा मारे मारे सारे मारे मारे मारे पावा पारे मारे मारे पानी पावा पानी का पासानी मापासानी पावा पानी मापानी पावा रे सा।